0: हि सह सभ्येयति
1: अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्द्र महाराजा सिद्धि किच्चं सिद्धि कम्मं सिद्धिलाभो च यो नित्यं परमेद्ध महाराज वरत्सा भवतु सप्तधा कोऽथो